0: was Weihwasch auf die Erde drücken. Agar kabhi mood off hota, Weihwasch auf die Erde.
1: सुनते रहिए शिवा रेडियो, जहां है आनंद ही आनंद।